तेनो नमस्कार सुस्वागतम सुप्रभात मैं आशा करती कि आपन ठीक हाथ मजे तहत एंड चुनी करी हाथ ऑन और एम फ्री रेडियो मनोरंजन रसिक होता सात सा अप्रतिम लय भारी कार्यक्रम है तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजना साठी 10 वाजता पर्यंत रसिक होनी हम इस प्रमाणे आमची साथ आपण नक्कीच द्या रसिको शुभारंभ करूया आजचा आपला सकाळ बीच कार्यक्रम नेहमीच प्रमाणे बाप्पाचा जय जयकार करून

तर सिखो अप्रतिम सुरुवात झालं आजचा आपला सकाळ बीच कार्यक्रमाचा. तर सिखो कार्यक्रम अधिक भक्तिमय करूया या पुढील अप्रतिम गीतासह केवल वालन्स यांचा आवाजात ऐकूया गणनायक.

सुस्वागतम सुप्रभात तुम्हा सगळ्यांचे स्वागत असो आपल्या दैनिक कार्यक्रमात सकाळ बीच 9 ते 10 वाजतापर्यंत ओनली ऑन रेडिओ मनोरंजन. तर सिखो आपलाच कार्यक्रम आहे, तर या कार्यक्रमाचा आपण पुरेपूर आनंद घ्या 10 वाजतापर्यंत. आणि रसिको जीवन सुंदर आहे, फक्त प्रत्येक सकाळ आनंदाने जगायचं शिका. प्रत्येक सकाळ ही आयुष्याने दिलेली एक नवीन संधी आहे. तर सिखो चालीस ठेवूया हा तासाचा अप्रतिम कार्यक्रम काही अप्रतिम गाण्यांनी. तर ऐकूया लय भारी दिसते इन द व्हॉइसेस ऑफ हर्षवर्धन वावरे अँड सोनाली सोनावाने.

साथी तर सिखो प्रेम शब्दात सांगता येत नाही ते फक्त अनुभवता येतं आणि रसिक या सुंदर भावनांना संगीताची साथ देण्यासाठी आम्ही आलोय तुम्हा सगळ्यांसाठी तर सिखो चहाचा आस्वाद घ्या आठवणींना जवळ करा आणि प्रेमाच्या या सुंदर दुनियेत हरवून जा तर ऐकूया गदावरी गात तुम्हा सगळ्यांसाठी वाजवित आहोत

रसिको कह शंका नहीं क्या पन्या ता साथ सा कार्यक्रम पूरे पूर आनंद घेता हाथ रसिको सुमारे 20 मीटर आला कार्यक्रम सबने साथी नक्की साथिया दा वास्ता पर्यंत अनि केवल वालंच यांच्या सुमधुर आवाजात ऐकूया पाचप